0: रात भी बाकी है, मगर अभी रात अकेली है।
1: तत मुरली की धुन सुन आई राधे यमुना के तट पर नीरस करत कुट नीरस करत कुट हिरत हिरत कुट हिरत हिरत ऐसी चंद्र तपन दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ दिग्नाथ